नमो सर्वमाने समस्ति निदाने नमो देव देवे अपेखी अपेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गावणे नमो सर्व भावणे अनंगी अनाथेन्द्र संगी परमाथे नमो पहन पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ति स्वरूपे परभंगी परमाथे समस्ति विभूते कलंकं बिनाने कलंकी स्वरूपे नमो राज राजेश्वरं परम रूपे नमो जोग जोगेश्वरं परम सिद्धे नमो राज राजेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेखी अपरमी अपोगी अपुगते नमो जोग जोगेश्वरं परम जुगते नमो नित नारायणे कुरूर कर्मे नमो प्रिय नमो प्रेत अप्रेत देवे सो धर्मे नमो रोग हरता नमो राग रूपे नमो सह सह नमो पूप पूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तंग स्नानं नमो मंत्र मंत्रं नमो जंत्र जंत्रं नमो इष्ट इष्टे नमो तंत्र तंत्रं सदा सच्चिदानंद सर्वं प्रणासी अनूपे अरूपे समस्तोले निवासी सदा सिद्धदा बोधदा बृहद्ध कर्ता अदो उर्ध अर्धं अगं ओघहर्ता परम परम परमेश्वरं परोच्छ पालं सदा सर्वदा सिद्धदाता दयालं अछेदी अभेदी अनामं अकामं समस्तो पराजी समस्तस्ततामं तेरा जोर चाचरी छंद जले है थले है पीत है पेय है प्रभु है जू है आदेश है भेस है पुजंग प्रयात छंद अगाध अबाध आनंदी स्वरूपे नमो सर्माने समस्ति निदाने नमस्तवंग परनाथ नमस्तवंग नरनाथे नमस्तवंग परमाथे नमस्तवंग अगंजे नमस्तवंग पंजे नमस्तवंग अकाले नमस्तवंग अपाले नमो सर्व देशे नमो सर्व पेशे नमो राज राजे नमो साज साजे नमो साह साहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सोख सोखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृसंग नमो सर्व कृसं नमो सर्व रंगे तरपंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे अपिजे समस्तं परसीजे कृपालं स्वरूपे को कर्मं परणासी सदा सर्वदा हृदय सिद्धं निवासी चारपट छंत्वाय प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे चाल भोगे चाल राजे अटल साजे अखल धर्मं अलाख कर्मं सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने सर्वं प्राणं सर्वं त्राणं सर्वं भुक्ता

तेरे खन सचे ब्राह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे कने सर विचार सचा तेरा मन सचा दीवार सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निसार सचे तुद आखें लग करो सचे सबदान सचे सब जोर सचे तेरी सिफ सचे

0: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
1: 1550 KRPI Radio ते चल रहा है लाइव फ्रॉम गुरु नानक सिख गुरुद्वारा साहिब स्कॉट रोड सरी.
2: ਜੇ ਸਿੱਧੀ ਖਸਮ ਸਮਾਏ ਪੌੜੀ ਨਾਨਕ.